कवन कवन गुण कह कह गावा तू साहिब गुणी नदाना तुमरी महिमा वर्णन न साको।

जप आद सच जोगाद सच खैपी सच नानक खुशी पे सच जेता जियो पिंड सब तेरा तू अंतर जामी पुरख प्रधान दासन दास कह जन नानक जेहा तू कराहे तेहा